0: Center 95.5. North South 95.6. East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी?
5: कसं काय मंडळी?

मंडियो नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑरम फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि मंडळी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता कोणाचा वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे लग्न सोहळा हे कुठलं निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंधा संकोच करायची नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 वर मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस नाहीतर फोन सुद्धा करा ऑन कॅच सॉन देऊ का तुम्ही स्वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणारा आपल्या सगळ्यांसाठी अप्रतिम वीकेंड चालू आहे मंडळी हो जरी हिवाळा आहे तरी सुद्धा वीकेंड तर प्रतिमच व्हायलाच पाहिजे आम्ही साथ देणार आहोत 10 पर्यंत संगीतमय साथ आणि आज विशेषतः रविवार 12 जुलै आहे या दिवसाचा आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ करूया प्रीतम आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात बाप्पाचे जय जयकार करूया ऐकूया आरंभ

रसिक मुनी हो शंकर महादेवन यांचे समुद्र आवाजात ऐकूया पहावा विठ्ठला। रसिक श्रोत्यांनो, वारी चालू असल्याने आज हे स्पेशल गाणं मी वाजवतो सर्व वारकऱ्यांसाठी, सर्व वैष्णव भक्तांसाठी, विठ्ठल भक्तांसाठी। वारी तर चालू आहे पंढरीच्या वाटेत आणि विशिष्ट आज या गीताची मागणी केलेली आहे। दोन मुली जी आहेत आंसी आयुषी पती आनंद आणि मेसेज आलेली आहे फ्रॉम प्रीती देवजी आणि आपल्या सगळ्या देवजी परिवारांसाठी सुद्धा। आस्वाद घेऊया पहावा विठ्ठल।

रसिक मंडळी हो, भक्तिमय वातावरण चालूच ठेवूया. ऑर एम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे. आज मासिक शिवरात्री आहे. तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. सर्व शिव भक्तांसाठी हे विशेष गाणं आम्ही सादर करतो. आणि विशेषतः तू गणेश गौरी मंदिर ऑफ कॉम्बिनोच्या सगळ्या सदस्यांसाठी या गीताची मागणी केलेली आहे. आस्वाद घेऊया मल्हारी माठंद.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी, कसं काय मंडळी.
3: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.

येस म्हणजे हा संगीतमय कार्यक्रम चालू असते आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी एंटरटेनमेंटसाठी एव्हरी सॅटरडे अँड संडे कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन 9 to 10 AM आणि विशेषतः म्हणजे हो लग्न सीझन चालू असल्याने सोनाली सुनावणी आणि परमेश माडी यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं आम्ही वाजवतो. जजांचं लग्न आहे त्यांना शुभेच्छाही पाठवतो आवडेम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने लगीन सराय. आणि विशेषतः मेसेज आलेले आहे अनेक अनेक शुभेच्छा तू हर्ष आणि विनीश यांच्या लग्नाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. काकू भीमना नाना नवीन नेश उनेश दीपिका आणि सर्व परिवार या दोघांना खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे.

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: मंडियो कसं काय तुम्ही सगळेजण, आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन RM3 कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी 9 to 10 आणि डेडिकेशन सुद्धा तुम्ही पाठवू शकता फॉर मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस वर तुम्ही करू शकता आणि फोन सुद्धा करा ऑन का सौद्विका थॉमस वसंजीस 10 कार्यक्रम चालू असणार आहे। आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत। नीक शिंदे आणि श्रुती यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया गोरी गोरी राधा।

रसिकमंडळी संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. प्रेमाचा नाद सगळीकडे पसरूया आणि प्रत्येक क्षणी प्रेमाने जगण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे नक्कीच. आणि म्हणजे हो, जगण्याच्या धावपळीत कितीही जोरात धावायचं असेल ना तर धावा तुम्ही किंवा जोरात चाला, पण नेहमी एका गोष्टीचं भान ठेवा की आपल्यात आणि आपल्या जवळच्या माणसात जास्त अंतर पडता कामा नये. कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्याची गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोचलाच पाहिजे. आस्वाद घेऊया प्रेमाचा नाद खुला हर्षवर्धन वावरे आणि सायली कांबळी यांच्या सुमधुर आवाजात.

बेसिक म्हणजे प्रेमाचा विषय पुढे आला आणि प्रेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी लग्न सीझन तर आहेच. थाटा मारतात जर जायचं आहे लग्नामध्ये तर एन्जॉय करायचे आहे. सनिका आणि ऋषी यांच्याच मधुर आवाजात आस्वाद घेऊया.

एंड येस म्हणजे कुठे असाल तुम्ही, घरी आहात, निहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा ओएमटीवर. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी आणि आपलं वीकेंड एकदम लाईव्ह भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत 10 पर्यंत. बेला शिंदे यांची मधुर आवाज आहात. ही जवानी कच्ची आणि मंडळी हो, जवानी जरी कच्ची असेल तर प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे, जीवन जगायचं आहे, नक्कीच एन्जॉय करा ही जवानी कच्ची.

0: पॅराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी लपाछपीत
1: येस म्हणजे ती जवानी आणि ती कहाणी तर कच्ची होती आणि ही नवीन जी कहाणी असणार आहे ते गच्चीवर असणार आहे रोहित राऊत यांच्या समुद्रावाजात. आणि गच्चीवर काय करायचं आहे आज सकाळी सकाळी गरम गरम चहा तर व्हायलाच पाहिजे हिवाळ्यामध्ये नक्कीच पकोडे तर व्हायलाच पाहिजे आणि वीकेंडचा आस्वाद घेता घेता तुम्ही हळुवारपणे एन्जॉय करा. एन्जॉय करूया रोहित राऊत यांच्या समुद्रावाजात गच्ची.

आपल्या सगळ्यांसाठी आणि विशेषतः डेडिकेटेड इन दिस सॉन्ग टू बाबा प्रवेश माळू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवारी 10 जुलै साजरा करण्यात आला. अनेक अनेक शुभेच्छा ऑरेंज फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने अनेक अनेक प्रेम आणि शुभेच्छा पाठवत आहे पत्नी सिमला, मुलगी प्रीती, जावेद जे आहेत निदेश आणि सर्व परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे.

आणि येस म्हणजे हो काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचं गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तू ओल लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जे जे लोक ट्यून इन करीत आहेत ऑन ऑन ऑर एम फ्री तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा स्पेशल गाणं आहे आदर्श शिंदे आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात. आपलं मूड आणि आपलं वीकेंड आणि आपलं संडे एकदम सुपर दुपर होण्यासाठी अप्रतिम गाणं आहे. आणि जी जी लोक लग्नामध्ये नाचणार तुमच्या सगळ्यांसाठी हे स्पेशल गाणं आहे नाचा दाना. आणि याच गीताने आमचा कार्यक्रम संपणार आहे. आमची भेट होणार आहे नेक्स्ट वीकेंड मध्ये. टिल देन कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहा आणि सुद्धा आवश्यक आहे. हॅपी वीकेंड, हॅपी संडे आणि नमस्कार आमच्याकडून.